ਜਿਨ ਮਾਨਸ ਤੇ ਦੇਵ ਤੇ ਕੀਏ ਕਰਤ ਨਾ ਲਾਗੀ ਵਾਰ ਕਰਤ ਨਾ ਲਾਗੀ ਵਾਰ ਪਰਮ ਸਨਮਾਨ ਯੋਗ ਚਵਰ ਛਤਰ ਦੇ ਮਾਲਕ ਸਾਹਿਬ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਦੀ ਪਾਵਨ ਪਵਿੱਤਰ ਹਜ਼ੂਰੀ ਅੰਦਰ ਸੋਭਾਏਮਾਨ ਖੋਏ ਬੈਠੇ ਗੁਰਮੁਖ ਪਿਆਰੇ ਸਤਸੰਗੀ ਜਨੋ, ਅੱਜ ਕਿੰਨੇ ਭਾਗਾਂ ਵਾਲੇ ਉਹ ਸਰੀਰ ਨੇ ਜਿਹੜੇ ਮੇਰੇ ਧੰਨ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਦੀ ਪਾਵਨ ਪਵਿੱਤਰ ਹਜ਼ੂਰੀ ਦੇ ਅੰਦਰ ਇਹ ਜੋ ਈਸਵੀ ਸੰਨ ਹੈ ਇਸ ਦੇ 1998 ਦਾ ਇਹ ਸਾਲ, ਇਹਨੂੰ ਬਸ ਡੇਢ ਘੰਟੇ ਬਾਅਦ ਪੌਣੇ ਦੋ ਘੰਟਿਆਂ ਬਾਅਦ ਆਪਾਂ ਅਲਵਿਦਾ ਕਰ ਦੇਣਾ ਤੇ ਉਸ 1999 ਨੂੰ ਜੀ ਆਇਆ ਕਹਿਣਾ, ਜਿਸ ਦਾ ਖਾਸ ਕਰਕੇ ਸਿੱਖ ਜਗਤ ਦੇ ਅੰਦਰ ਬੜਾ ਚਾਹ ਤੇ ਉਮਾ। ਦੋ ਪੱਖ ਨੇ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਦੀ ਬਾਣੀ ਅੰਦਰ। ਅੱਜ ਉਹ ਵੀ ਲੋਕ ਹੋਣਗੇ ਜਿਹੜੇ ਨਸ਼ੇ ਵਿਚ ਗੁੱਟ ਹੋਣਗੇ, ਜਿਹੜੇ ਨੱਚ ਟੱਪ ਰਹੇ ਹੋਣਗੇ, ਪਰ ਕੁਰਬਾਨ ਮੇਰੇ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਸਾਹਿਬ ਤੇਰੇ ਤੋਂ, ਲੋਕ ਇਸ ਵਕਾਰਾਂ ਦੀ ਅੱਗ ਵਿਚ ਸੜ ਰਹੇ ਨੇ, ਮੇਰੇ ਸਾਹਿਬ ਤੂੰ ਆਪਣਿਆਂ ਨੂੰ ਬਾਂਹ ਦੇ ਕੇ ਇਸ ਅੱਗ ਵਿਚੋਂ ਬਾਹਰ ਕੱਢ ਲਈ। ਹਜ਼ੂਰ ਨੇ ਬਾਣੀ ਵਿਚ ਕਿਹਾ, ਅਗਨ ਸਾਗਰ ਬੁੱਢਤ ਸੰਸਾਰਾ, ਨਾਨਕ ਬਾਹਾਂ ਪਕੜ ਸਤਿਗੁਰ ਨਿਸਤਾਰਾ। ਕੁਰਬਾਨ ਜਾਈਏ ਉਸ ਗੁਰੂ ਤੋਂ ਜਿਨ੍ਹੇ ਸਾਨੂੰ ਬਾਣੀ ਦਿੱਤੀ, ਜਿਸ ਨੇ ਕਿਰਪਾ ਕਰਕੇ ਸਾਨੂੰ ਸਾਧ ਸੰਗਤ ਦਿੱਤੀ, ਜਿਸ ਗੁਰੂ ਜੀ ਨੇ ਕੀਰਤਨ ਦੀ ਦਾਤ ਦਿੱਤੀ, ਨਾਮ ਦੀ ਦਾਤ ਦਿੱਤੀ, ਤੇ ਗੁਰੂ ਰਾਮਦਾਸ ਜੀ ਨੇ ਇਸੇ ਸਮੇਂ ਨੂੰ ਤੱਕ ਕੇ ਗੱਲ ਕਹੀ ਸੀ ਕਿ ਗੁਰੂ ਕੋਲ ਵੀ ਕੇਵਲ ਉਹ ਬਹਿ ਸਕਦਾ ਹੈ ਜਿਹਦੇ ਅੰਦਰ ਸਚਿਆਰ ਅੰਦਰ ਕੋਈ ਸੱਤ ਦੀ ਕਣੀ ਹੈ, ਜਾਂ ਜੋ ਗੁਰੂ ਨੂੰ ਇਸ਼ਕ ਕਰਦਾ। ਤੇ ਉੱਥੇ ਤਾਂ ਹੀ ਹਜ਼ੂਰ ਨੇ ਕਿਹਾ ਸੀ ਕਿ ਕੂੜਿਆਰ ਕੂੜਿਆਰੀ ਜਾਇਰ ਅਲੇ ਸਚਿਆਰ ਸਿੱਖ ਬੈਠੇ ਸਤਿਗੁਰ ਪਾਸ। ਗੁਰੂ ਮਿਹਰਾਮਤ ਕਰੇ, ਮੈਂ ਅਰਥ ਕਰ ਰਿਹਾ ਆਪਣੇ ਉਸ ਪ੍ਰਸੰਗ ਨੂੰ। ਵੈਸੇ ਮੈਂ ਅੱਜ ਕੁਝ ਲਾਣਾ ਅੱਗੇ ਤੋਰਨਾ ਜੋ ਪਿਛਲੇ ਕਈ ਦਿਨਾਂ ਤੋਂ ਇਸ ਸਟੇਜ ਤੋਂ ਆਪਾਂ ਗੁਰੂ ਕਲਗੀ ਵਾਲੇ ਦਾ ਪੁਰਬ ਮਨਾ ਰਹੇ ਹਾਂ। ਗੁਰਮੁਖ ਪਿਆਰੇ ਪ੍ਰਬੰਧਕਾਂ ਵੱਲੋਂ ਹੁਕਮ ਵੀ ਸੀ ਕਿ ਜਦੋਂ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਜੀ ਦਾ ਪੁਰਬ ਆਵੇ ਤੇ ਉਸ ਸਰਬੰਸ ਦਾਨੀ ਦੀਆਂ ਰੱਜ ਕੇ ਕਥਾ ਕਹਾਣੀਆਂ ਕੀਤੀਆਂ ਜਾਣ, ਖਾਸ ਕਰਕੇ ਮੇਰੇ ਬਜ਼ੁਰਗ ਬੈਣੀਵਾਲ ਸਾਹਿਬ ਉਹਨਾਂ ਵੱਲੋਂ, ਇਹ ਮੈਂ ਹੁਕਮ ਕਹਿ ਸਕਣਾ ਉਹਨਾਂ ਤੋਂ ਛੋਟਾ ਵਾਂ। ਆਓ ਉਸ ਗੁਰੂ ਦੀਆਂ ਵੀ ਆਪਾਂ ਬਾਤਾਂ ਅੱਜ ਕਰਨੀਆਂ ਨੇ, ਜਿੱਥੇ ਅੱਜ 99 ਦਾ ਉਹ ਸਾਲ ਭਾਗਾਂ ਵਾਲ ਆ ਰਿਹਾ। ਅੱਜ ਤੋਂ 300 ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਆਨੰਦਪੁਰ ਕੇਸਗੜ੍ਹ ਸਾਹਿਬ, ਜਿੱਥੇ ਅੱਜ ਸਾਡਾ ਤਖ਼ਤ ਏ, ਉਸ ਪਹਾੜੀ ਦੀ ਚੋਟੀ ਤੇ ਖਲੋ ਕੇ ਹਜ਼ੂਰ ਨੇ ਹਿੰਦੁਸਤਾਨ ਦੇ ਉੱਚ ਜਾਤੀਆਂ ਨੂੰ ਤੇ ਜ਼ਾਲਮ ਹਾਕਮਾਂ ਨੂੰ ਇੱਕ ਗੱਲ ਕਹੀ ਸੀ, ਜਾਂ ਕੀ ਜਾਤ ਗੋਤ ਕੁਲ ਮਾਹੀ, ਸਰਦਾਰੀ ਨਾ ਭਈ ਕਦਾਹੀ, ਇਨਹੀ ਕੋ ਸਰਦਾਰ ਬਣਾਊ ਤਬੈ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਨਾਮ ਕਹਾਉ। ਇਸੇ ਵਕਤ ਹੀ ਮੇਰੇ ਸਾਹਿਬ ਨੇ ਕਿਰਪਾਨ ਕੱਢ ਕੇ ਪਹਾੜੀ ਤੇ ਕਿਹਾ ਸੀ ਕਿ ਕਦੀ ਸਮਾਂ ਆਵੇਗਾ ਕਿ ਰਾਸ਼ਨ ਕੇ ਸੰਗ ਰੰਕ ਲੜਾਊ, ਸ਼ੇਰੋ ਕੇ ਸੰਗ ਭੇਟ ਪੜਾਊ, ਕਹਿਣ ਲੱਗੇ 1,25,000 ਸੇ ਏਕ ਲੜਾਊ ਤਬੈ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਨਾਮ ਕਹਾਉ। ਧਿਆਨ ਰੱਖਣਾ, ਇਹ ਆਵਾਜ਼ ਅੱਜ ਤੋਂ 300 ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਆਨੰਦਪੁਰ ਦੀ ਧਰਤੀ ਤੋਂ ਉੱਠੀ ਤੇ ਉਸ ਆਵਾਜ਼ ਨੂੰ ਕੋਈ ਦਬਾ ਨਹੀਂ ਸਕਿਆ। ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਮਹਾਰਾਜ ਕਿਰਪਾ ਕਰਨ, 99 ਆਪਾਂ ਤੱਕ ਨੇ ਪਏ ਹਾਂ, ਇਹਨੂੰ ਜੀ ਆਇਆ ਕਹਿ ਰਹੇ ਹਾਂ, ਪਰ ਪਿਆਰਿਓ ਇਹ 300 ਸਾਲਾਂ ਤਾਂ ਤੱਕ ਨੇ ਆ, 400 ਸਾਲਾਂ ਸ਼ਾਇਦ ਸਾਡੇ ਵਿੱਚੋਂ ਕੋਈ ਤੱਕੇ, ਤੇ ਆਏ ਸਾਲ ਜਾਂ ਇਹ ਸਮਾਂ ਤਾਂ ਹੀ ਸਫਲ ਹੈ ਜੇ ਕਿਤੇ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਦੇ ਚਰਨਾਂ ਵਿਚ ਅੱਜ ਅਰਦਾਸ ਕਰ ਦਈਏ ਕਿ ਮੇਰੇ ਦਾਤਿਆ
तेरा एक 300 साल खालसे का साजना पुरब आ रहा है, तू कर मेरामत इन्हों सुकिया किरदिया अमृत की झड़ी ला दे, तू विछड़िया मिला ले, ओही आनंदपुर की धरती है जिथे कदी कुछ कागज ते लिख के चले गए सन बदावा दे के, पर अज कृपा कर कागज नहीं साडे तां मना उते बदावे लिखे हुए ने, शायद तू इना मना नू धो दे, ए बदावे दी जड़ी काल के उतर जाए ते दातिया महा सिंह दी तरह गोद विच तू ही सानू लै के कह दे नहीं होए अखां विचों नीर ना छट मां सिंहा तू मेरा ही है। गुरु बख्शिश करे प्यारियो, जिथे आपां 99 दा साल आ रहा मैं कह के अगे तुरना वा, अज साडी जिंदगी दा एक साल घट भी गया है, जिथे नू जी आया कह रहे हैं ना हजूर ने बाणी विच कह केंदे ने जदों मां दी गोद विच पुत्र हुंदा है मां लोरियां दिंदी है ते जदों उस बच्चे दा जन्म वाला दिन आउंदा है साल बाद ते असी रिश्तेदार साख संबंधी इकट्ठे करने आ ते कहने आ अज मेरा पुत्र इन्ने साल दा वड्डा हो गया है, पर भगत कबीर साहब गुरु ग्रंथ साहब विच कहंदे ने नहीं मां ए ना क्या कर, जन्म वाले दिन तू कहनी है मेरा पुत्र वड्डा हो रहा है, कर कदी अपने सिर ते झाती मार, तू गोदी विच लै के लोरियां देनी है के जन्म दिन वाले दिहाड़े नू शांडल मनानी है, पर नहीं मां ए वड्डा नहीं हो रहा, ए असल विच दिनों दिन घटदा पे है, असल विच साडी जिंदगी विचों भी एक साल अज घटिया नहीं। हजूर ने बाणी विच कहा जननी जानत सुत वड्डा होत है, पहली पंक्ति है भगत कबीर साहब जी दी गुरु ग्रंथ साहब विच, जननी जानत सुत वड्डा होत है इतना कू ना जाने जे दिन दिन अवध घटत है, मोर मोर कर मेरा मेरा कह के अदक अदक लाड धर, किन्ना प्यार करनी है प्रत्येक ती जमराओ हसै, मौत क्यों वेख के हकदी है दिन वधदे नहीं पए दे घटदे पए। आपां याद रखिए कि अपना उस दिन नेड़े आउणा है। आओ साध संगत जी, गुरु गोबिंद सिंह सच्चे पिता सरबंस दानी जिन्हां दे पवित्र इतिहास नूं कल भी आप संगतां नाल सांझा कीता सी, मेरे साहब दे वड्डे साहबजादे बाबा अजीत सिंह ते बाबा जुझार सिंह शहीद हो गए ने, शाम दा वक्त है उधर सूर्य छिपया है, उधर कलगी वाले दे छोटे साहबजादे बाबा जुझार सिंह जी ने शहादत दा जाम पीता है ते मेरे गुरदेव ने अज भी सोदर रह राज साहब दा पाठ कीता है। आओ हजूर किवें चमकौर विचों निकलदे ने, किन्ना किन्ना राहां ते मेरा माही जांदा है ते की अपने उस अकाल पुरख नूं संबोधन करदा है। आप उस इतिहास नूं अपनी नजर सामने लियाईए ते सुरत नूं उस धरती ते लै जाओ जिहड़ी साडे तों सैकड़े को दूर है, पर ध्यान नाल कलगी वाले दी उस धरती दी शो सुरत राही उहदी खाक नूं नमस्कार करिए। करो कृपा मैनूं असीस बख्शो, कोई भी रचना हजूर दी बख्शी फतेह तों वांझी ना रहे जी। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। जदों गुरु गोबिंद सिंह महाराज आप जी दे दोनों साहबजादे शहीद हो गए ने ते भाई साहब भाई दया सिंह जी गुरां ने सोदर रह राज साहब जी दे पास तो बाद हजूर दे चरण पकड़ लै सन, सिख संगतां ने हजूर दे चरण गुरु के सिखां ने पकड़े ते एथी बेनतियां अरदासां कीतियां सन, मेरे दाता तुसी चमकौर दी गड़ी नूं छड़ दिओ। कल मैं इस विषय संबंधी अर्ज कर चुका, जदों हजूर निकलन लगे ने ते एक गल कही दया सिंह इकला नहीं मेरे नाल तुसी भी जाओगे, सिख इकट्ठे होए ने गुरमता कीता है नाल निकलन लगे ने भाई साहब भाई दया सिंह जी प्यारे भाई धर्म सिंह जी ते तीजा जिहड़ा गुरु का सिख निकलिया उहदा नाम है भाई साहब भाई मान सिंह जी। तुरन लग्या हजूर ने कहा दया सिंह जी आपां चुप करके निकलना नहीं, आपां आवाज उच्ची बुलंद करके एक गल कह के जानी है कि पीर हिंद दा पीर जा रहा है, किसे विच ताकत है ता समर्था है पकड़ लो। ए 22 दिसंबर सन 1704 दी रात गुरु कलगी वाले निकले ने ते अज भी ओ गुरुद्वारा ताड़ी साहिब है जिथे मेरे हजूर ने उच्ची सारी ताड़ी मार के एक गल कही सी के पीरे हिंद मेर वत, ए दरते हिंद दा पीर जा रहा है। ते जदो हजूर ने ए बचन कहे
दूसरे पास्यों भाई दया सिंह ने आवाज दिती पीरे हिंद मेर वध, तीजे पास्यों भाई धर्म सिंह जी बोले ते नाल भाई मान सिंह होरां ने भी उच्ची आवाज विच किया। जदों चार आवाजा आईया ने ते पंजवी आवाज चमकौर की गड़ी विच इक सिख जिन्हू साहब कलगी दे के आए ने, जिन्हू अपना बाणा दे के आए ने, भाई साहब भाई संगत सिंह जी जिदा स्वरूप मेरे कलगी वाले नाल मिलता पे है, हजूर की आवाज उन्हें भी दिती है कि गुरु गोबिंद सिंह तां इधर ने। साध संगत सतगुरु जदों चमकौर की गड़ी विच निकलदे पए ने, मैं अर्ज करनी उतन भी बच्चियां ने उस घटना का जिक्र किया। इस घटना नूं प्रोफेसर करतार सिंह होरां ने गुरु ग्रंथ साहिब गुरु गोबिंद सिंह जी की जीवनी विच अंकित किया। वह कहिंदे जदों हजूर चमकौर की गड़ी विचों निकले ने ते कहिंदे अचनचेत मेरे दाता जी दे चरण जड़े ने ना किसे कपड़े दे विच अड़ गए सन। झूठ नहीं उहदी लिखत है, उन्होंने आप अपने हथां नाल अंकित किया। जदों हजूर निकलन लगे चरण साहिब दे किसे कपड़े नाल अड़े ने, भाई दया सिंह उस वक्त नाल ने, कहिंदे आसमान तो बिजली चमकी ते देखिया कि चरण अटके किथे पए ने, कपड़ा किसे होर दा नहीं अपने वड्डे पुत्र बाबा अजीत सिंह ने, ते उन्हां दे चोले विच पिता दे चरण अटके हुए। जदों चरण अटके तके ने, प्रोफेसर करतार सिंह लिखदा सह मुस्कराए ने ते आशीष दिती है। वह एक गल कहिंदा अपने कोलों वह लिखदा कहिंदा मेरा मन तां कह रिहा सतगुरु जदों तुसी बाबा अजीत सिंह नूं गड़ी विचों तोरे है ते एक गल कही सी पुत्तर तू गुरु तेग बहादुर जी का पोत है, गुरु हरगोबिंद साहिब का पड़पोत है, देखी तेरी पिछ विच कोई वार ना होवे, तेरी सीने विच तेरी छाती विच तां वार होण, तीर दा बरशी दा बंदूक गोली दा जे पिछ विच होया लोग कहणगे शायद ए मैदाने जंग विचों पिछ दिखा के दौड़दा सी तां पिछे वार कीते गए। कहिंदे मानो ओ बोल के कह रहा होवे पिता जी कि देखो मैं नहीं अपने चोले न रोके के बापू मेरी छाती नू तक ले, मेरे सीने विच ता जख्म है पर तेरे पुत्र दी पेट विच कोई निशान नहीं, मैं तेरी इस दस्तार नू दाग नहीं लगन दिता। प्रोफेसर करतार सिंह लिखदे ने थोड़े जे अगे निकले ने ते छोटे पुत्र बाबा जुझार सिंह उन्हां वल तकिया है, उन्हां दा शरीर भी नजर आया ते भाई साहिब भाई दया सिंह जिन्हां बारे असीं कहिंदे आ कुछ कहिंदे ने कमर कसा, ओह कहिंदे ने अपने उन्हां कोल इक चादर है, हजूर नूं रोक के कहिंदे ने सतगुरु तुसी अपने तीरां नूं सोना क्यों लाया सी, कहिण लगे दया सिंह इस करके कि मेरे तीर दे नाल कोई जख्मी हो जाए ते सोना वेच के ओहदा जख्म भरन लई ओहदा दवा दारू कीता जाए, मेरे तीर दे नाल किसे दी मौत हो जाए ओहदे खपण दा ओहदे कबर विच दफनान दा प्रबंध कीता जाए, ओहदे चिता विच लकड़ा इकट्ठियां कर ली पैसा वरत्या जाए। भाई साहब दे नेत्र भर गए सेजल हो गए, कहन लगे पिता तू ता दुश्मनां दे पुत्रां दी लाश भी रुल नहीं देंदा, तेरा तीर चले ते तुसी कहिंदे हो दुश्मन दे खपण दा प्रबंध हो जाए, दुश्मन दे चिखा दा प्रबंध हो जाए, तुसी ता मर चुके दुश्मनां दे पुत्रां दियां भी लाशां ढकण वास्ते प्रबंध करदे हो, पर अज तेरे पुत्रां दे तन नूं कौन ढकेगा, तेरे पुत्रां दे तन तां उसे तरह पए ने, जे कृपा करो ता मैं ए चादर तेरे पुत्रां दे शीश ते पा दियां, इन्हां दे मुख नूं ढक दियां। ते हजूर ने उस वक्त बांह पकड़ के कहा सी दया सिंह जी मैं एक गल पुछनी चाहना, ए ने दो मेरे बिंदी पुत्र, आ गुरमुखां ने अमृत दी गल कीती ते जदों ऐस दास्तान नूं असीं पढ़ने आ साडा मन क्यों नहीं पिघलदा, कहण लगे ए ने मेरे बिंदी पुत्र ते जिन्हां ने अमृत छकिया ए ने मेरे नादी पुत्र। ध्यान रखी दो बिंदी पुत्र ने अजीत ते जुझार, दया सिंह चादर एक जे अजीत ते जुझार नूं ढकना चाहना ते एक कम कर दे, पहला प्यारे भाई हिम्मत सिंह दे तन नूं ढक दे, भाई मोहकम सिंह दे तन नूं ढक दे, भाई साहिब सिंह दे तन नूं ढक दे, जे मेरे पुत्रां दे दूसरिया जोगा तेरे कोल कपड़ा नहीं ते मेरे इन्हां पुत्रां दे उत्ते तू बस्तर ना पाए। हजूर चमकौर दी गड़ी कोलों निकल गए ने, कदी तको खां अपने हिरदे विच झाती मारिए, जे पुत्र दी मौत हो जाए ना
تے ماں باپ او دی تصویر نو دیکھ کے جدو کتے گھر وچ وڑدے نے سامنے جا چکے پتر دی تصویر آ جائے تے پوبا مار دے نے انہاں تو پتر دی تصویر نہیں دیکھی جاندی واہ میرے گرو گوبند سنگھ سچے پتا دونوں پتراں دیاں لاشاں کول پیاں نے پر تیرے ورگے اکھل نو اندروں کوئی دلا نہیں ہو سکیا ستگرو گرو گوبند سنگھ نکلے میں جڑی ارض کرنی چاہنا بعد وی چمکور دی گڑی کیویں ہوند وچ آئی کیونکہ ایتھوں تک آپ سارے تڑنے ہاں پر جتنی کو سوج صاحب نے بخشی حضور تو تینے سکھ وچھڑ گئے نے 22 دسمبر دی رات نکلیے تے چمکور دی گڑی وچ رن سنگا وجدا پیا ہے تے دشمن سوچدا ہے کہ گرو گوبند سنگھ چمکور دی گڑی اٹاری وچ بیٹھا ہے پر اصل وچ اے سی گرو کا سکھ بھائی سنگت سنگھ جی کنا ماں نے اپنے شریر دی پرواہ نہیں ایکو ہی گل ہے گرو گوبند سنگھ سچے پتا تیرا تن بچ جائے سنگت سنگھ دے تن دے ٹکڑے ہو جان میں سمجھا گا میرا جنم سفل ہو گئے دن چڑھے حاکما نے گڑی نو گھیرا پایا بھائی صاحب تیر چلا رہے بھائی سنگت سنگھ انہاں دے نال بھائی سنت سنگھ ہوری بھی سن پانچ چھ جڑے سکھ باقی نے تیر چلا رہے نے تیر مک گئے کچھ گنتی دے نے ہن حاکما نے پوڑیاں لائیاں ظالما نے تے بھائی سنگت سنگھ نے کیا سجنو جہے چمکور دی گڑی دی دیوار نو اوپر کپن تے جنی دیر تک سواس نے انہاں دیاں گردنا اتار دیو تے بھائی صاحب کرپان لے چمکور دی گڑی دی دیوار تے کھلو گئے کہندے جیڑا آیا او دے تن نو کٹا وٹی کر دے گئے اخیر تے ہویا کی انہاں نے چار چپیریوں گھیر لیا تے بھائی صاحب بھائی سنگت سنگھ جی نو شہید کر دتا گے دھیان رکھنا پہلے گرو تیگ بہادر جی نے جنہ دا تر شیش تو علیحدہ کر کے ایک تھان تو دوجی تھان تے پہنچے ہے تے دوسرا گرو کا سکھ بھائی سنگت سنگھ گرو تیگ بہادر جی دا شیش دلی تو آنند پور نو گیا ہے تے دھیان رکھنا بھائی سنگت سنگھ دا شیش چمکور دی گڑی تو دلی نو گیا ہے دو شیش اترے نے جڑے تر تو علیحدہ ہوئے شیش نو چکے ہے کہندے نے گرو گوبند سنگھ تے ویکھن والے کہندے نے لگدا نہیں جدو شیش لے گئے سمجھ پی گئی اے تاں گرو کا سکھ ہے اتھے کھلوتے ہیں کئیاں نے کیا پتہ نہیں گرو گوبند سنگھ نے سکھاں نو کی گھول کے پیا دیتا ہے اسی روپیاں دی خاطر لڑنے ہاں انہاں نو لالچ بھی کچھ نہیں پر گرو نو کڈن واسطے اپنے سر نو تر تو علیحدہ کر لی تیار بیٹھے کہن لگے پر کی پتا سی چلو تسی روپیاں دی سوارت لئی لڑدے ہو ایسے تے جدو کوئی آندا ہے پہلی ساتھی یہ ہوندی ہے جو تو پریم کھیلن کا چاؤ سر تر تلی گلی میری آؤ ات مارگ پیر پری جائے سر دی جائے کان نہ کی جائے ایسے تے آواز ہوندی ہے پہلا مرن قبول جیون کی چھڈ آس ہو سبنا کی رین کا تو آؤ ہمارے پاس ایسے تا آواز ہوندی ہے ڈگمگ چھاڑ رے من بورا اب تو جرا مرا سدھ پائی ہے لینو ہاتھ سندورا تسی مرن تو بعد مول لیں دے ہو پر ایتے تا سکھ گوندہ کبیر موئے مرنے کا چاؤ ہے مروں تا ہر کا دوار پر مت ہر پوچھے کون ہے پرا ہمارے بار ایتے آواز ہوندی ہے کبیر جس مرنے تے جگ ڈر ہے میرا من آنند مرنے ہی تے پائی ہے پورن پرمانند ایتھے آواز ہوندی ہے سورا سو پہچانی ہے جو لڑے دین کے ہیت پرجا پرجا کٹ مرے کب ہونا چھڈ ہیت سجنو تواڈے وچ تے انہاں وچ انتر ہے میں ارج کراں بھائی سنگت سنگھ شہید ہو گئے نے تے گرو میرا کلگی والا چمکور نو چھڈ کے اگے حضور دے چرن جڑے نے او سج چکے سن صاحب نے اپنے چرنا وچوں جوڑا کر دتا ہے کہندے نے کنڈے چبھدے نے تکھے روڑ نے اج تکو کھا او ماہی جیڑا میرا ستگرو جیڑے باقی حکومت نے جنہاں نو روٹی کوئی نہیں دیندا اونوں کلگی والا کہندا تو میرے کول آنند پورا تیری روٹی دا پربندھ میں کراں گا جس کوی نو اس دربار وچوں تکیا جاندا ہے میرا صاحب کہندا تو میرے کول آ میں جان تے کھیڈ کے تینوں بچاں گا جس بے گھرے دی کوئی تھاں نہیں صاحب کہندا میں تینوں آنند پور دا واسی بناں گا ہے میرے ستگرو اج دیکھ جنہ چرنا دے وچ مخملی شیجا سن اج اونا چرنا دیاں تلیاں وچ سولا نے اج باج نہیں اج کلکی نہیں اج نیلا کھوڑا نہیں اج چرنا دے اندر جوڑا نہیں

0: ਇਹ ਜੋ ਹੈ ਜੋੜ ਹੈ ਉਸਨੂੰ ਸਭ ਕੁਝ ਦੀ ਪ੍ਰਾਪਤੀ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਪਰਮਾਤਮਾ ਉਸਦੀਆਂ ਸਾਰੀਆਂ ਭੁੱਖਾਂ ਮਿਟਾ ਦਿੰਦਾ ਹੈ ਧਿਆਨ ਜੋੜਨ ਕਰਕੇ। ਸੱਚ ਨਾਮ ਆਧਾਰ ਮੇਰਾ ਜਿਨ ਭੁੱਖਾਂ ਸਭ ਗਵਾਈਆਂ। ਜ਼ਿੰਦਗੀ ਲੋੜਾਂ 'ਤੇ ਸੀਮਤ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਲੋੜ ਪੂਰੀ ਹੋ ਗਈ ਭੁੱਖ ਮਿਟ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਪਰ ਯਕੀਨ ਜਾਣੋ ਲੋਭੀ ਮਰਦੇ ਦਮ ਤੱਕ ਭੁੱਖਾ ਰਹਿੰਦਾ ਹੈ, ਭਿਖਾਰੀ ਰਹਿੰਦਾ ਹੈ। ਇਹ ਜੀਵਦਾ ਭਿਖਾਰੀ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ, ਮਰਦਾ ਵੀ ਭਿਖਾਰੀ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ, ਕਿਉਂਕਿ ਲੋਭ ਤੇ ਤ੍ਰਿਪਤ ਹੁੰਦਾ ਹੀ ਨਹੀਂ। ਧਿਆਨ ਜੋੜਦਿਆਂ ਪ੍ਰਭੂ ਦੇ ਨਾਮ ਦੇ ਮਿਲਦਿਆਂ ਲੋਭ ਸ਼ਾਂਤ ਹੋ ਜਾਂਦਾ, ਜ਼ਿੰਦਗੀ ਲੋੜਾਂ 'ਤੇ ਸੀਮਤ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਐਸਾ ਮਨੁੱਖ ਆਨੰਦ ਮਾਣਦਾ, ਸੁੱਖ ਮਾਣਦਾ। ਹਾਂਜੀ,
1: ਐਸਾ ਤੁਹਾਨੂੰ ਦੀਆ ਸੁਖ ਦਾਤਾ ਨਿਖੁੱਟ ਨਾ ਕਬਹੀ ਜਾਏ।
0: ਐਸਾ ਨਾਮ ਦਾ ਧਨ ਉਸਨੇ ਚੌਲੀ ਵਿੱਚ ਪਾਇਆ ਹੈ, ਜਿਤਨਾ ਜਪੀਏ ਜਿਤਨਾ ਵੰਡੀਏ ਖਤਮ ਹੁੰਦਾ ਹੀ ਨਹੀਂ, ਖੁੱਟਦਾ ਹੀ ਨਹੀਂ, ਖੁੱਟਦਾ ਹੀ ਨਹੀਂ। ਦਿਨ ਦਿਨ ਚੜੇ ਸਵਾਇਆ ਨਾਨਕ ਹੋਤ ਨਾ ਘਾਟ। ਕੋਲ ਧਨ ਹੈ ਤੇ ਚਾਰ ਪੁੱਤਰਾਂ ਦੇ ਚ ਵੰਡਣਾ ਹੈ, ਘਟ ਜਾਏਗਾ। ਸਾਰੀ ਦੁਨੀਆਂ ਦੇ ਚ ਨਾਮ ਜਪਦਾ ਰਹੇ ਤੇ ਜਪਾਉਂਦਾ ਰਹੇ, ਜਪਦਿਆਂ ਜਪਦਿਆਂ ਵਧੇਗਾ ਤੇ ਸਹੀ ਘਟੇਗਾ ਨਹੀਂ, ਜਪਾਉਂਦਿਆਂ ਵਧੇਗਾ ਤੇ ਸਹੀ ਘਟੇਗਾ ਨਹੀਂ। ਇੱਕ ਐਸੀ ਦੌਲਤ ਹੈ ਜੋ ਹਮੇਸ਼ਾ ਵਧਦੀ ਹੈ, ਵਧਦੀ ਹੈ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਭਾਈ ਸਾਹਿਬ ਭਾਈ ਨੰਦ ਲਾਲ ਇਸੇ ਨੂੰ ਦੌਲਤ ਕਹਿੰਦੇ ਨੇ। ਦੌਲਤ ਜਾਵੇ ਬਾਸ਼ਦ ਬੰਦਗੀ, ਬੰਦਗੀ ਕੁਨ ਬੰਦਗੀ ਕੁਨ ਬੰਦਗੀ। ਦੌਲਤ ਸਰਮਾਇਆ ਏ ਇਮਾਂ ਬਵਦ, ਹਰ ਗਦਾ ਅਜ਼ਰਾ ਯਾਦ ਓ ਸੁਲਤਾਨ ਬਵਦ। ਮਨੁੱਖ ਕੋਲ ਮੰਗਦਾ ਹੈ, ਸਾਰੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਮੰਗਦਾ ਰਹੇਗਾ, ਪਰ ਨੰਦ ਲਾਲ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਜਿਹੜੇ ਰੱਬ ਕੋਲ ਮੰਗਦੇ ਨੇ ਬਾਦਸ਼ਾਹ ਹੋ ਜਾਂਦੇ ਨੇ, ਬਾਦਸ਼ਾਹ ਹੋ ਜਾਂਦੇ, ਮੰਗਤਾਪਣਾ ਖਤਮ ਹੋ ਜਾਂਦਾ। ਜਿਸ ਨੂੰ ਬਖਸ਼ੇ ਸਿਫਤ ਸਲਾਹ ਨਾਨਕ ਪਾਤਸ਼ਾਹੀ ਪਾਤਸ਼ਾਹ। ਦੌਲਤ ਸਰਮਾਇਆ ਏ ਇਮਾਂ ਬਵਦ, ਹਰ ਗਦਾ ਅਜ ਯਾਦ ਓ ਸੁਲਤਾਨ ਬਵਦ। ਫਿਰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਗਰ ਬਜ਼ੁਰਗੀ ਬਾਏ ਦਤ ਕੁਨ ਬੰਦਗੀ, ਵਰਨਾ ਆਖਰ ਮੈਂ ਕਸ਼ੀ ਸ਼ਰਮਿੰਦਗੀ। ਤੂੰ ਬਜ਼ੁਰਗ ਹੋਣਾ ਚਾਹੁੰਦਾ, ਰਜਣਾ ਚਾਹੁੰਦਾ, ਮਹਾਨ ਹੋਣਾ ਚਾਹੁੰਦਾ, ਬੰਦਗੀ ਕਰ, ਤ੍ਰਿਪਤ ਹੋ ਜਾਏਗਾ, ਨਹੀਂ ਤੇ ਸਾਰੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਮੰਗਦਾ ਹੀ ਰਹੇਗਾ, ਭਿਖਾਰੀ ਰਹੇਗਾ, ਜੀਵਨ ਭਰ ਮੰਗਦਾ ਰਹੇਗਾ। ਅੰਦਰ ਖਾਹਿਸ਼ਾਂ ਚੱਲਦੀਆਂ ਰਹਿਣਗੀਆਂ, ਤੈਨੂੰ ਚੈਨ ਜੋ ਹੈ ਨਹੀਂ ਲੈਣ ਦੇਣਗੀਆਂ। ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਭਾਈ ਸਾਹਿਬ ਭਾਈ ਨੰਦ ਲਾਲ ਦੇ ਸ਼ਰੀਕ ਜਦ ਆਨੰਦਪੁਰ ਸਾਹਿਬ ਪਹੁੰਚੇ ਨਾ, ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਦੁੱਖ ਬੜਾ ਹੋਇਆ। ਮੁਲਤਾਨ ਤੋਂ ਆਏ ਸਨ, ਨੰਦ ਲਾਲ ਭਾਂਡੇ ਪਏ ਮਾਂਜਦੇ ਸਨ ਲੰਗਰ ਦੇ, ਤੇ ਸ਼ਾਇਦ ਆਪ ਨੂੰ ਪਤਾ ਹੋਵੇ ਨੰਦ ਲਾਲ ਬਹਾਦਰ ਸ਼ਾਹ ਦੇ ਅਤਾਲੀਕ ਸਨ, ਔਰੰਗਜ਼ੇਬ ਦੇ ਲੜਕੇ ਦੇ, ਜੋ ਲੜਕੇ ਸਨ ਔਰੰਗਜ਼ੇਬ ਦੇ ਪੋਤਰਿਆਂ ਨੂੰ ਪੜ੍ਹਾਉਂਦੇ ਸਨ, ਅਤਾਲੀਕ ਸਨ, ਸ਼ਹਿਨਸ਼ਾਹਾਂ ਦੇ ਬੱਚੇ, ਨਵਾਬਾਂ ਦੇ ਬੱਚੇ, ਜਾਗੀਰਦਾਰਾਂ ਦੇ ਬੱਚੇ ਉਹ ਪੜ੍ਹਦੇ ਸਨ। ਉਸ ਵਕਤ ਦੇ ਬਹੁਤ ਵੱਡੇ ਅਤਾਲੀਕ ਸਨ, ਫਾਰਸੀ ਉਰਦੂ ਵਿੱਚ ਅਤਾਲੀਕ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਪੜ੍ਹਾਉਣ ਵਾਲੇ ਨੇ ਟਵਿੱਟਰ ਨੂੰ, ਅਤਾਲੀਕ ਸਨ। ਇੱਕ ਦਿਨ ਕਿਧਰੇ ਕੁਰਾਨ ਦੀ ਆਇਤਾਂ ਦੇ ਇਸ ਢੰਗ ਨਾਲ ਅਰਥ ਕੀਤੇ, ਅਜੇ ਸ਼ਹਿਨਸ਼ਾਹੀਅਤ ਔਰੰਗਜ਼ੇਬ ਦੀ ਚੱਲ ਰਹੀ ਸੀ, ਪੋਤਰੇ ਵੀ ਉਸਦੇ ਸਨ, ਤੇ ਬਹਾਦਰ ਸ਼ਾਹ ਨੂੰ ਅਜੇ ਗੱਦੀ ਨਹੀਂ ਮਿਲੀ ਸੀ, ਇਹ ਤੇ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਮਦਦ ਨਾਲ ਮਿਲੇ। ਜਦ ਕੰਨਾਂ ਵਿੱਚ ਉਹ ਅਰਥ ਪੈ ਗਏ ਤੇ ਔਰੰਗਜ਼ੇਬ ਨੇ ਮੁਰਾਦ ਨੂੰ ਕਹਿ ਦਿੱਤਾ, ਐਸਾ ਰੋਸ਼ਨ ਜ਼ਮੀਰ ਬੰਦਾ, ਐਸਾ ਰੋਸ਼ਨ ਦਿਮਾਗ ਬੰਦਾ ਹਿੰਦੂ ਨਹੀਂ ਚਾਹੀਦਾ। ਬਸ ਇੰਨੀ ਗੱਲ ਕਹਿ ਇਸ਼ਾਰਾ ਕਰ ਦਿੱਤਾ। ਅੱਧੀ ਰਾਤ ਦੇ ਵਕਤ ਮੁਰਾਦ ਆਇਆ ਨੰਦ ਲਾਲ ਦੇ ਕੋਲ, ਸੁੱਤੇ ਭਾਈ ਸਾਹਿਬ ਨੂੰ ਜਗਾਇਆ, ਆਖਿਆ ਮੇਰਾ ਘੋੜਾ ਲੈ ਲਓ, ਨੱਸ ਜਾਓ, ਵੱਜ ਜਾਓ, ਨਿਕਲ ਜਾਓ, ਕਿਉਂ ਤੁਹਾਡਾ ਰੋਸ਼ਨ ਦਿਮਾਗ ਖਤਰੇ 'ਚ ਹੈ, ਤੁਹਾਡੀ ਰੋਸ਼ਨ ਜ਼ਮੀਰ ਖਤਰੇ ਦੇ 'ਚ ਹੈ, ਤੁਹਾਡਾ ਇਮਾਨ ਖਤਰੇ ਦੇ 'ਚ ਹੈ, ਤੁਸੀਂ ਮੇਰੇ ਮਿੱਤਰ ਹੋ, ਮੈਂ ਮਿੱਤਰਤਾ ਨਿਭਾ دے ناتے آیا کہ میرا گھوڑا لو اس تے بیٹھو تے دوڑ جاؤ بج جاؤ. نند لال کہندے نے مترا کتھے بج جاواں, سارے بھارت دے تے راج اس دا ہی ہے, جتھے جاواں گا پگڑیا جاواں گا, کتھے بج جاواں, ساری جگہ تے اسے دا حکم چلدا ہے. مراد نے کہا ایک تھان ایسی ہے جتھے اورنگزیب دا حکم نہیں چلدا, دھن گرو گوبند سنگھ دا حکم چلدا ہے. وہ کیڑی تھان ہے, وہ کیڑی جگہ ہے؟ وہ آنند پور صاحب ہے, اتے بج جا. رات نو سفر کرتے سن, دن نو کدھرے چھپ جاندے سن, منزل در منزل طے کر کے پہنچے. ستگر دے دربار وچ حاضری بھری, متھا ٹیکیا تے کہن لگے مہاراج میں آپ جی دے کول رہنا ہے, اتے ہی رہنا, ہوں میرا در گھر یہی ہے, میرا سہارا تسی ہو, اتے ہی رہنا. ہاں مہاراج میں اتے رہنا, خوشی نال رہو. تین چار دن تو بعد بھائی صاحب ستگر نو کہن لگے مہاراج جد میں اتے رہنا ہے تے آپ نے رکھ لیا تے کوئی سیوا بخش دو مینو. تے ستگر کہن لگے کی کر سکدا ہے تو, تینو کی آؤں دا پہلے دس. مہاراج میں روشن دماغ ہاں, میں روشن ضمیر ہاں, میری قلم چو نغمے نکل دے نے, میرے دماغ تو ربی سنگیت تے ربی گیت نکل دے نے, فلسفہ نکلدا ہے, گیان نکلدا ہے, وچار نکلدے ہیں. میں چنتک ہاں, میں عظیم شاعر ہاں, میں قلم دا دھنی ہاں, دماغ دا دھنی ہاں, زبان دا دھنی ہاں, روشن ضمیر ہاں, ایسا مینو سارے کہندے ہیں. ستگر کہن لگے تو روشن ضمیر ہے؟ ہاں روشن ضمیر ہاں, دماغ دا دھنی ہے, دھنی ہاں, اتھے رہنا بھی ہے, ہاں مہاراج رہنا بھی ہے, تے سیوا بھی کرنی ہے, ہاں مہاراج سیوا بھی کرنی ہے. اچھا تو بس لنگر دے پانڈے ہی مانجیا کر, باقی چھڈ. کہنے دل نند لال دا بڑا ٹوٹیا, حد ہو گئی, میں دس بھی دیتا ہے, شاعر ہاں, اتالیک ہاں, روشن ضمیر ہاں, روشن دماغ ہاں, کوئی لکھن پڑھن دی سیوا دیں دے, پڑھان دی سیوا دیں دے, لنگر دے پانڈے مانجا, کدی مانجے نہیں سن. دیوان دے لڑکے سن تے آپ دیوانگی بھی کر دے رہے, پھر اتالیک بنے, ہمیشہ اچھے اچھے رتبیاں تے پتا رہے تے آپ رہے, کدی مانجے نہیں سن. پر ستگر نے کیا جے تھے رہنا ہی تے پھر پانڈے ہی مانجیا کر. روز روز لنگر دے پانڈے مانجدیاں اور رنگ رتڑیاں دی محفل وچ رہندے آیا, رنگے ہوئے منکھاں دی محفل وچ رہندے آیا, من دی کالک ہنکار مٹدا گیا مٹدا گیا مٹدا گیا. صحیح مینج پانڈے مانجنا من مانجنا ہو گیا, شردا نال کرے منک ایسا ہو جاندا ہے. پھر ماحول ایسا سی رنگ رتڑیاں دی محفل, ابیاسیاں دی محفل, شریکاں نو کدرے پتا چل گیا, سورا پروار دکھی ہو کے ملتان تو آنند پور صاحب پہنچیا, بھئی حد ہو گئی, گرو گوبند سنگھ نے قدر ہی نہیں کی تھی. اینا روشن دماغ بندہ, اینا پڑھا لکھا بندہ, نواب تے شہنشاہ جنوں دیوانگی بخش دے رہے ہیں, ستگر نے قدر نہیں کی تھی. شریک جد پہنچے تے نند لال نو سمجھا دے نے, اور رب دی نیت کوئی رب نہیں کرشمے کرنے ہوندے نے, جد شریک پہنچے سن ادو بھی نند لال پانڈے ہی مانجتے پے سن, کالے ہتھ پیجے ہوئے کپڑے دیکھ کے شریکاں نے سمجھایا کوئی گل نہیں, کوئی خطرہ نہیں, ہن تسی ساڈے نال ملتان چلو, گرو گوبند سنگھ نے تھوڑی قدر نہیں کیتی, پانڈے مانجن تے رکھے. لمبی چوڑی جد نسیتاں کرن لگ پینے تے ہن نند لال دے بول سننا, नंद लाल अपने शरीकां नूं की कहिंदे ने, नसीहा ता चंद गोही, नसीहत करन वालेओ नसीहत ना करो, उपदेश देन वालेओ मैनू उपदेश ना दो। नसीहा ता चंद गोई, कहिंदे ने शरीक समझा रहे सन, नंद लाल जवाब पे देंदे सन, पर एक पासे खड़े होके सारी गुफ्तगु धन गुरु गोबिंद सिंह जी महाराज ने सुन ली। सुने पहुंच गए ते हुण शरीकां दे सामने जो सतगुरु कहिंदे ने नंद लाल नूं, असी तैनू कोई चंगी सेवा नहीं दे सके, तू कलम दा धनी, दिमाग दा धनी, रोशन जमीर, असी तैनू कुछ नहीं दे सके, तैनू ते बहुत कुछ देना चाहिदा सी। शरीकां दे सामने सतगुर इंज कहिंदे ने, असी तैनू कुछ नहीं दे सके। ते हुण नंद लाल जो कुछ कहिंदे ने ये सुन लेना, मैं आखिरी पंक्तियां छेती छेती समाप्त करा, समा हो गया। नंद लाल जो हाथ जोड़ के बेनती करते हैं, ये कीमती पंक्तियां ने, बड़ी कीमती पंक्तियां ने, दीवाने गोया दिया। गदाए कुए तुरा मेले बादशाही नेस, हवाए सल्तनतो व जौ के कज को लाही नेस। ऐ मेरे बादशाह, कोई भूल के भी थोड़ी गली चो लंघ जाए ना, ओ दो जहाना दी बादशाहत नूं ठुकरा देंदा है, ते जिहड़ा लंघ जाए ओ इतना माला माल हो जांदा है, मैं ते बुआ मल के बैठा होया, मैं ते दर ते बैठा होया, मैनू केड़ी चीज दी कमी। जिहड़ा लंघ जाए ते माला माल हो जांदा है, ते जिहड़ा हर वक्त कदमां दे चरेंदा पिया ओदे कोल केड़ी चीज दी कमी। गदाए कुए तोरा, तेरी गली दा जिहड़ा मंगता है वो भी बादशाह बन जाता है, तेरी जी गली का जिहड़ा भिखारी है वह भी शहनशाहां दा शहनशाह बन जाता है। गदा है, गदा कहिंदे ने भिखारी नूं, कुए कहिंदे ने गली नूं। गदाए कुए तोरा मेले बादशाही नेस, हवाए सल्तनत वा जौ के कज को लाही नेस। ऐ मेरे बादशाह, भुल के कोई मंगता थोड़ी गली चो लंघ जाए, दो जहाना दी बाहत शाहत नूं ठुकरा देंदा है, इतना माला माल हो जांदा है, ते महाराज फिर मैनू की कमी है, मैं ते दर मल के बैठा हां, मैं ते इस जगह बैठा हां। कहिंदे ने कृत कोल की मंगना, करते कोल मंगना। कृत कोल मंगता है, जन्म तो लैके मरण तक मंगता ही बनिया रहेगा, करते कोल मंगदा है बादशाहां दा बादशाह बन जाए, शहनशाह दा शहनशाह हो जाएगा। और कितना ही जगत नूं समझाओ कि गुरु कोल नहीं मंगदे, बंदियां कोल ही मंगदे, कि परमात्मा अगों प्रार्थना नहीं करदे, अपने दुखां दे निवृत्ति दी इधर उधर रोला पांदे ने, और जिहड़े आप दुखी होंदे ने उहनां दे अगों जो है फरियादां करदे ने, जोदड़ियां करदे ने। सतगुरु देव जी महाराज इत्थे फरमान पए करदे ने, हे प्रभु तेरे कोल जे मंगी है, तेरी लात दे नाल ही रजेवा, उंज रजेवा नहीं है। हां जी,
1: आनंद भया सुख सहज समाणे, सतगुर मेल मिलाई।
0: जी प्रभु, तेरी लात रजा देंदी है, महान बना देंदी है, शहनशाह दा शहनशाह बना देंदी है, तो आनंद दी प्राप्ति हो जाती है, नवनिध नाम दी प्राप्ति हो जाती है, खेड़ा ते खुशी मुयसर हो जाती है, लोभ अंदर दा शांत हो जाता है, मिट जाता है। हाँ जी,
1: मन नाम जाप नाम आराध, आन दिन नाम वखाणी।
0: हे मन, तां ते तू अन दिन नाम जप, नाम दे जो है ध्यान जोड़, दिन रात नाम ही जप, नाम ही जप, ना मंग मनुख कोल। हाँ जी,
1: उपदेश सुन साध संतन का, सब चुकी कान जमाणी।
0: संत जना दा उपदेश सुन, गुरु पीर पैगंबरां दी बाणी सुन, ताकि जमा दी मुथाजी, लोकां दी मुथाजी तेरी मिट जाए, बंदियां कोल मंगना तेरा मिट जाए। हां जी,
1: जिनका कृपाल हुआ प्रभ मेरा से लागे गुर की बाणी
0: रहमत हो जाती है, कृपा हो जाती है, पुरबले संजोग आते ने ओ प्रभु फिर तेरी बाणी नाल ही जुड़ते ने ते तेरे को ही मंगते ने। हां
1: कीमत कौन करे प्रभ तेरी तू सर्व जिया दयाल।
0: हे प्रभु जो तेरी दात है उदी की कीमत, वो सीमा दे च नहीं है, तेरा दिता होया सीमा दे च नहीं है, असीम है असीम है। मैं ऐसा देखे अगर कोई अनुभवी कवि है तो वो भी कह देंदा है कविता दा अंत नहीं है असीम है असीम है, संगीत दा अंत नहीं है असीम है असीम है, ज्ञान दा अंत नहीं है असीम है अजीम है। ते हे परिपूर्ण परमात्मा पदार्थां दा भी कोई अंत नहीं है असीम ने असीम ने, तू असीम है तेरिया दातां भी असीम ने। हे परिपूर्ण परमात्मा कौन कीमत पावे कौन नापे कौन तोले, तू मनुख नूं महान बना देंदा क्योंकि तेरी दातां असीम ने जिन्हां दा कोई मुल नहीं कोई कीमत नहीं।
1: सब किछ कीता तेरा वरता क्या हम बाल गोपाला।
0: हे परिपूर्ण परमात्मा सब कुछ तेरी कृत है, असी ते तेरे बच्चे हां, तू साडा पालनहारा है पिता दी तरह है, असी तेरे बारक हां। हां जी
1: राख ले हो नानक जन तुमरा ज्यों पिता पूत कृपाला।
0: लख गलतियां करदा है बच्चा प्यो फिर भी कठोर नहीं आंदा, दया दे घर विच आके बच्चे नूं गल नाल लांदा, सारियां दातां जो है देना है। हे प्रभु तेरे बच्चे आ सदीवी गल नाल राई रख, इस तरह साडी पालना कर जिवें शरीरक पिता अपने बच्चे की देख रेख करता है। हे प्रभु हर वक्त अपने चरणा नाल जोड़ी रख, हर वक्त अपना प्यार बख्शी रख, ताकि असी हर वक्त तेरे नाल जुड़े रहिए। इतनी सेवा प्रवान काफी समा हो गया, बाकी विचारा कल। दूसरी बेनती है कल की कथा तो बाद दोपहर का दीवान हमेशा बाबा दर्शन सिंह जी का डेरा घनोपुर कल है, जिन्हां नाल दास का बड़ा पुराना प्यार से 30-35 साल तो बड़ा पुराना प्यार चलता आया। बड़िया खेडा मैं उन्होंने नाल देखिया उन्हों को देखिया बड़े अनुभव, तो हुण उन्हां दी थां ते बाबा गुरदेव सिंह जी ने 2 बजे तो लैके 6 बजे तक का दीवान कल का कन्नूपुर कॉलेज सजेगा। दास के नाल जी 3-4 जथे आए हुए ने, प्रचारक आए हुए ने, कवि सज्जन ने, ये सारे उत्थे हाजरी भरणगे, ते दास भी 4 to 5 उत्थे कथा जो है करेगा। सारी संगतां लई 2 बजे तो ही गुरु का लंगर चलता रहेगा 6-7 बजे तक। तो जिन्हां जिन्हां संगतां ने जाना है जिन्हां कोल समा, वैसे कल इतवार है, ते बाबा जी दी तरफों गड्डियां भी ते सरां दे बाहर आ जाणगियां, जिन्हां ने जाना है वो गड्डियां लै जाणगियां ते वापस भी ले आणगियां। हुण जिन्हां दा शौक होवे वो 2 बजे इत्थे पहुंचण दी कृपालता करन, बाबा जी दे ट्रक गड्डियां ते कारां बसां आ जाणगियां, वो संगतां नूं डेरे लै जाणगियां ते वापस लै आणगियां। इतना प्रोग्राम आप नोट कर लेना, फुल सुख दी शमा। वाहिगुरु जी का खालसा
1: वाहिगुरु जी की फतेह। महला पंजवां मानुख बिन बूझे बिरथा आया, अनक साज सिगार बहु करता ज्यों मृतक ओढ़ाया। मानुख बिन बूझे बिरथा आया, अनक साज सिगार बहु करता